ही चोरे माखन चोरे चोरे चोरी सारी धर्मानंत पाप चोरे तारे भवदला पारी नारायण ए लै जाऊ